yapri riwi borok no nok doglam hui tonika boga don nomaniko hordiburo purhit bai obuti koglam sable peka jararagini korokti senapati rajani nainani thanglai jao chanjadra purhit borok no rajani thani tlangi thangu phiaba borok byabak no yak buksa gaza rajai malai ma thangnani yago Sengak orang pelangna kok kiri, naga habui berak bukaranu nok singo, asuk peta asuk zak, nuk pay baik ya, si pay beranu, apro sao, buak beranu kelunna nang laik ya, kok kaham kaham saoi, aku I raja beranu naikka, ajarau sena putero bano waisha kulumui bidanya mani bagai. Bokrok bom lai jau. Ajaro puruhit eba bomoncha okrok kol ni chipar no mokol pili rekha. Bini mokol pili ma kaisha bai no. Asane patrok bokrok jaui klai baiu. Krok kol ni hini toni jak chiparok no asam sa borok ni seng korok Kalau tiklai nai, borok nombi abak no, borok tansui, hawa patap patap, tiklai ribayu. Arusmi batag liya, borok ni bisa busuk bebak no. Butar bayi si perok asena poteru ni nogo hook luti nahar baikha. Obti tiklai, asena poteru nok bukja tiklai baikha. Arukok laja, sanani tiklai abungka raja kahamke. Sasang bawai wancugui asamung tangdu. Pinung kulo, tangui tangno raja puruhit bokrok raja ni joji nai pamunsa. Bokra don nomor ka ahi klay no. Busu kotor kepang mung siperu ni yakni yogi mankha. Abdi klay beo bo upayung protap ni kapalo bo kapal no. Manjak hamu. Aku jauh kotor, kray kamu, kepal, lambak, hor kamu. Abu nanti ni shalo, nu khungmani saklay, rija kah dan nomani ke sak bimar hamka, bo sak kami pasakha. Abu ni agulo bo, mayung kasuhi rajok hor, biaranjani ongkoro, lambak masing dol mau dol shalo kuruk bono, yak ti shawi, cirik mukuruk kray, borom punuk lay jaka. Cipai, bokrok ni, iak ni yogi, donnomaniko. Mini cipai botol ketal ke, kapi nani bukak cengka. Bo o, butar jatuh china putih no, asuk teh ketal china putih gosong pika. Cipai rupo, ketal ke, coba nang nani, raja ruk furengka. Gor ni, nawab ni, hai no, mini bo, bar kuti. Yakung bayi himai, coba nangnai sipai tongguh nai buah gradon nomaniko awai reka. Abu ni bag ni bagai, baksa sipai rok, saudar senamka, tei. Hasari congna kawang mas sipai tei. Abu ti kano, ulo bar kuti sena angka nai saklay rezaka. Bawa congjak sena potirok yago, saungpan kawang ma, ya perih rezaka. Barok nampu pukarani. Dah kemarin tu no, samung tanglek ya fia, samung pan, siripano, dah kemun kebini yago cobi narik zakah. Raja dunno mani kono, dah kemun manja ke sena petiru mungsa sangpano, tangli manja, awat ika no, bo hasalokna samung. Fani yago cobi naragi buah gara don maniko ketharagi tongnai raja anggi basa ka jarak awamalai thangma yagro saca buah gara don maniko Bangladesh no mesaniko guancuka Banglao cobzak aha borok ni bisingo tonggo meherkul gonga mandol bogashari bejura banugas bisno juri akorok
अब करी गोर्नु गोर्नी नअप्ने याको चब्जाक बर्दाखाट आकरोक अ पर्गना एबा आमचाइ रग गिनी सिपाइरक न बाइलाई देख्नु मेचन जाखा बर्दाखाटनि जमिदार वान्सक्रङ प्रताप गोर बबाइ ककसाबै तिप्रा हाबुवा ग्राबाइ कथालाइ ब बर्दाखाटन मेसमानि फान गोबां खिबिना नांलिया हाइकिन ब बंगदेशनि जागा गोबां मानो मेचनै तिप्रा बुवाग्रा खोप्लाइङैतै आरो बिनि बुवाग्रा नबार बिसारका आजर खन्द राज्य फानग्राङै बाचामानि नुगै तिप्रा राजा खन्दल तिप्रानि चप्रा सिपाहि थाना गाइसा आसुग्रिखा आरो सिपाहि बरग्न खरकसान आसुग्रिनि आसुग्रि हुइनाय बिनियागो खन्दल हाचालुनानि सामुङिया फरि जाखा आबनन राजमाल लस्करमुं रिजागो फियाबा खन्दलनि बररक महाराजा दन्नमानिकन आ सिपाहि बख्रकन बाल ख्लायनाय रङै बांला नबनि यागो रिउरि हरका नवाब तिप्रा तिप्रानि आ सेनापतिर न मायुं याकुं तलाव खिख्लायनाय भुथानि कक साख्लायका आ सेनापति रमैनाखा बतै यगलाखा होनै आख खनाय ब सिपाहि खरसनि सें सेगिनाखातै टंमा चामा सें टिसाइ खरक खल्चा नहनि सिपाहि न चले खिबेका आबत नुगै महात्मासा नगमाबाय बाक्सा सेनापति भुथारना बागै मायु मासन दागै रेखा त्रिपुरा सन सेनापति लस्कर आ मायुनि बुकुं बुखुक नायसिगै सेंबाय सातै टांखाक सुखाक खालायखा आ मायुंग आफ्रो पाव पाव सिरिगै आरनि खारै थांखा तैवाइसा गुबुनि मायुंटुबै बुथारनानै माजा रब आबुन फान टंसाक सतनै तानै रेखा फियाबा आव मायुंनि बुवा नांमाबाय मायुं बुवाब बाय थांखा बयनुनानै बेबाग नबन याफा खरब बायखा तामुगै हिनबा अबति सेंग्राक सबा नांग्राक बरक बरक सिकांग नुग्याखौ गोजा हासागाव दंनाय ओंगै न आसोग फान सेंगोनां ओंगै मानो हनै लुगुरक सालायगा आं सें जयै थांबाय मायंब मुसुसुब नांगै बन याकुंबाय फानग्राक गाज्रि बिबुथारका आकक गौर बुवाग्रानि खुन्जु क्लायखै बसाखा नरगन बुथारै खिबिओइ तामुंगै आनि थानाय दुगै फाइलियासा आबरक न बेबाग न त्रिपुरा राजानि खुजु खुन्जु क्लाय फाइका कपाल हामिया सेनापति लस्कर थिमानि कक्टमा खनाय महाराजा दन्नमानिक कपासलङ्ग थामचि गाजाक बसेंग्राक सेनापति रायकासाकन खन्दल रिहरका गुर बुवाग्रन चब मेसान्ना बागै रायकासाकन सिपाहि कावमातलाङै थांमा नुगै खन्दलनि लोगोर गिरिजागै थर थर गोलै लेखा साखा साखा बरग ब त्रिपुरा सिपाहि रग्न बाइ कथामासै कथामासा खालायै बरगनि बखा स्लाग लाइखा आङो खन्दलनि खरकसिनै जमिदारकब तिब्र राजन खाबाय खुबै गसुइ नाबायखा आर खरक चिनै जमिदारक हिन हिन बसिक बसिकनि गोबांमा ओंखा आ चालकनाय बरक बेबाग्न राजानि थानि बख्रक बमाबाय बागै तिप्रानि सिपाहि रक फान खिबिना नांथारलिया आबुनि बर बसिक एबा जमिदार बख्रक राजाबाय किसिं खालायका गुबुनि बसिक रग सिपाहि बख्रक एबा सेनापति रग
Bye.